कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 5:32 झालेत. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकताय आपली सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सुरीला आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ ग.दि. माडगुळकरांच्या गीतरामायणानं गायक आणि संगीतकार सुधीर फडके.

मित्रांनो, आपण पूर्वार्धामध्ये गौरी गीता ऐकवली, त्यानंतर उत्तरार्धाची सुरुवात गीतारामायणाने केली आणि आज गुरुवार. गुरुवार म्हटल्यानंतर अर्थातच आपल्या जीवनातलं गुरुचं स्थान. त्या गुरुबद्दलचे विचार ती कृतज्ञता मनात असतेच, पण ज्यावेळेला आपण गुरु उपासनेचा विचार करतो, दत्तगुरूंबद्दल आपण बोलत असतो, त्यावेळेला दत्तस्थानांची यात्रा आठवते आणि तो म्हणजे देऊळबंद चित्रपटातलं त्या यात्रेचं चित्रण. मग श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर पिठापूर, कुरवपूर, ही सगळी ठिकाणं, अक्कलकोट, ही सगळी ठिकाणं जी दाखवलेली आहेत त्या यात्रेमध्ये, शेगाव, त्या सर्व यात्रेचं चित्रण करणारं हे उत्कृष्ट गीत, चित्रपट देऊळबंद.

निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीतनं आपल्या काहीतरी शिकत असतो आणि त्यामुळे निसर्ग हा सुद्धा गुरु असतो. शाळेमध्ये असताना निसर्ग माझा गुरु हा निबंध कदाचित तुम्ही लिहिला असेल, पण निसर्गातले प्रत्येक घटक, अगदी पशुपक्षीसुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातात. मानवासं कर्म शिकवी मुंग्यांची रांग अशी ओळ ज्या गीतात येते, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटातलं गीत.

पहाटे 5 वाजता सुरू झालेला भक्तिसंगीताचा प्रवास वंदन हा सांगतेपर्यंत कधी आला कळलंच नाही आणि या टप्प्यामध्ये अनेकांनी संपर्क साधला. दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेले होते रत्नागिरीहून अविनाश दिवेकर, विलेपार्ले पूर्व इथून विनय जोग, गोरेगावहून अरुणा घाडी, प्रशांत कायकिणे आणि अंजलिताई बोरिवलीहून आणि गायत्री वैशंपायन दादरहून. नेहमीप्रमाणे संदेशांची बरसात व्हॉट्सअपवरती आहेच. एन एम पाटील, माधव वाघ, अरुण खोगळे, प्रकाश कुलकर्णी, मंगेश खरत, अनिल गावडे, कल्पना माइंडकर, शैलेंद्र मेंढेकर, रामदास तांबे, दिगंबर शिंदे, रघुनाथ खन्नूरकर, संजय माइंडकर, विलेपार्ले, मगवई देही यांचा संपर्क आहे. वीणा नाडकर्णी अनंत काळे पनवेलहून, स्वाती कुलकर्णी दहिसर, सुवर्णा चौगुले, बाळशिरामणी योगिता जाधव, श्रीनिवास हिंगणे, हरिश्चंद्र पाटील, पुष्पा परमाळे, जयंत बर्वे वसईथून, स्मिता आणि विवेक नेवाळकर मालवण, दीपा पालकर, विवेक लोंढे, मंगेश जोशी, श्रद्धा

प्रताप तेंडुलकर यांनी खास गौरी गीतांचा जो आपण पूर्वार्ध सादर केला तो आवडल्याचं कळवलेलं आहे. श्रीपाद जोशी, त्यानंतर राजेश आणि मालिनी दुतोंडे, सुनीता उत्तुरकर, गौरी केतकर, देवराम म्हात्रे व शेणी गावातनं, आबा पाटील, त्यानंतर रघुवीर भावल, सुमेधा परांजपे यांनी सुद्धा गौरी गीतांचा कार्यक्रम जो पूर्वार्ध आपण सादर केला तो आवडल्याचं कळवलं. बबन ढगे, शिवाजी दळवी, श्रुती भावे, प्रमोद राऊत, पंकज मोहोड, अनंत कानडे, प्रदीप कुमार कोटलवार, प्रशांत यांचा वडोदा इथून संपर्क झालेला आहे, गोपाळ मेंढेकर, सुरेखा पाटील, अशोक शिंत्रे, यशवंत आडमुठे, निनाद होनराव, सुप्रिया रायकर, सुनील आणि जागृती म्हात्रे, प्रिया फाटक, चंद्रशेखर मुळेकर, सुरेश आणि सुप्रिया गांधी गिरगाव, मधुसूदन आठवले, त्यानंतर निशा लोहार गोवंडी इथून, हिंदूराव शेवाळे कल्याण इथून, मग संपर्क झालाय अर्चना जोगळेकर यांचा अलिबाग इथून, जयश्री पोळे, प्रमोद शेंडे, डॉक्टर संजय सिंग राजपूत, सुभाष यांचा संपर्क आहे, सुभाष चव्हाण यांचा, मग सुलभा काकडे बोरिवलीहून, त्यानंतर सुहास रिसबुड, पूनम सोईतकर, कांचन रानडे, सुधीर दत्त मुणगेकर, चंद्रशेखर भाटवडेकर, प्रज्ञा मानकामे, किशोर पेडणेकर, किशोर पाटील, विजय देवरे बडोदा, शैलेश दाते यांचा जपान इथून संपर्क झाला, क्या बात आहे, परदेशातले सुद्धा आमचे श्रोते वाढत चाललेले आहेत, खूप छान वाटतं. चैतन्य अत्रे, सुरेश भावकर, विवेक ओगले, लक्ष्मण अत्रे, विठ्ठल वसलेकर, श्रद्धा कर्णिक, अण्णा हळसकर इचलकरंजी इथून, गौतम भिंगारडे, विद्याधर कुलकर्णी, किशोर नाईक, जयेंद्र शहा, मधुकर, रूपनवर पंढरपूर, वृंदा जाधव, विक्रम आठवले, विद्या आठवले, मधुसूदन जोशी, रवींद्र शेणॉय, प्रमोद चिंचोळकर या सगळ्यांचा संपर्क झाला. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल आणि 6:05 पुन्हा भेटूया रेनबो फंडेमध्ये नव्या विषयासक. सकाळी 8 वाजेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊया, सदिच्छा साथचा आपला वंदन हा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया 6:05.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम ज्याचं नावच आहे रेनबो फंडे. आणि आजच्या रेनबो फंडे कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत गुरुवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी. आणि पहिल्याच गाण्यातनं मला वाटतं तुम्हाला आजचा विषय ओळखता येईल. विषय ओळखता आला तर अवश्य संपर्क साधा 45 15 41 32 आणि 45 15 41 33. सुरू करूया रेनबो फंडे. आणि हो, व्हॉट्सअप क्रमांक 8657661071 86 57 66 10 71.
2: Sky, what's up in life? Man more calm, ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Musical start.

0: मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचा विषय सगळ्यांनी ओळखला असणार, असे केवळ एक गीत सादर केलं आपण इथे आता ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरातलं, आणि तुमचे पटापट मेसेज आलेले आहेत हो तुमच्या जिव्हाळ्याचा, आणि खास करून महिला वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर. ज्येष्ठा गौरी आवाहनाचा दिवस आहे, आपण गौरी गीतं सादर केली वंदनमध्ये पूर्वार्धामध्ये, पण म्हटलं रेनबो फंडेला काहीतरी वेगळं करूया, आणि मग समस्त महिला वर्गासाठी हा खास विषय माहेर. माहेर शब्दावरती आधारित गीतं या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये. हवामान वृत्त अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे, ते उपलब्ध जर झालं तर नक्की तुम्हाला सांगेन. कसं बघा ना, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात माहेर शब्दाला महत्त्वाचं स्थान आहे, आणि आपल्याकडे अनेक उत्कृष्ट गीतं आहेत की ज्या गीतातनं माहेरच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. माझी या माहेराचा देते तुझ्यासोबतीला आतुरली माझे मन, किती सुंदर कल्पना आहे. आणि चांद किरणानं वैभव चित्रपटातलं गीत आहे ज्याच्यामध्ये माहेर शब्दाचा उल्लेख आहे, ते पण मी ऐकवणार आहे. तुम्ही सुद्धा माहेर शब्दाचा उल्लेख असलेली गीतं आम्हाला सुचवू शकता 8657661071, 86 57 66 71 हा व्हॉट्सअप क्रमांक, आणि दूरध्वनी क्रमांक 45 15 41 32 आणि 45 15 41 33. आता एक व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर वैभव चित्रपटातलं गीत ऐकवणार आहे. प्रतीक्षा करा काही क्षणांची.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

माहेरीचा सुवासाची कर बरसात. खरोखरच अतिशय महत्त्वाचा असा विषय आणि माहेरच्या त्या आठवणी समस्त महिला वर्गांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि तो आज आपण घेतलेला आहे विषय म्हणून अनेकांनी इथे खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या. जयंत बर्वे, त्यानंतर श्याम दीक्षित यांचा फोन आला होता, त्यानंतर संपर्क झाला आहे माधव वाघ यांचा आणि सगळ्या महिला वर्गाचा सुद्धाही संपर्क होतो आहे. गायत्री वैशंपायनंतर संपर्क झाला आहे, मग भावना दातार बेळगावातनं आणि माहेरच्या आठवणी आज आपण हा विषय घेतलेला आहे त्यासंदर्भात बोलतो आहे. चंद्रशेखर मुळेकर, सगळ्यांनी धन्यवाद दिलेले आहेत हा विषय निवडल्याबद्दल. आणि गौराईचा सण आहे आज, त्याच्यामुळे गौरी आवाहनाचा दिवस, त्याच्या संदर्भातलं आपण गौरी आवाहन कसं केलं जातं वगैरे आपण वंदनमध्ये सांगितलं आहे. मग कदाचित वंदन तुम्ही ऐकला नसेल तर ती माहिती तर आता परत देत नाही आहे, पण एक गाणं मी ठेवलं होतं गौरीचं, जे गीत होतं हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटातलं. आणि मी म्हटलं ना मग अशी की मराठी चित्रपटातनं सर्व व्रतवैकल्यांचं उत्कृष्ट चित्रण आपल्याला पाहायला मिळतं. हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटातलं गौराईचं गीत आता ऐकवणार आहे. या चित्रपटात अश्विनी भावे यांची प्रमुख भूमिका होती. नक्की ऐकूया, गौरी आवाहनाचंच ते गीत आहे, गौरी आणूया असं ऐकूया.

107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकताय कार्यक्रम रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल. आणि आज आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धात बोलतोय माहेर या शब्दाबद्दल. अनेकांनी आवडल्याचं कळवलेलं आहे हा विषय. आणि मुख्य म्हणजे सुहास कुलकर्णी हे आत्ता डब्लिन कॅलिफोर्निया इथं आहेत आणि कॅलिफोर्नियातनं ते आपला कार्यक्रम ऐकतायत. क्या बात है. म्हणजे राहणारे चेंबूरचे आहेत पण सध्या कॅलिफोर्नियात आहेत. पण रेनबो फंडेशी जे जुळलेलं नातं आहे ना ते त्यांना खूप महत्त्वाचं वाटतं. संयोगिता बापट पण सांगतायत की विषय अतिशय उत्तम आहे. आणि त्यांनी असं आत्ता फोन करून इथं सांगितलं की आपण जे दिनवैशिष्ट्य असतं त्याच्या अनुषंगाने विषय घेतो आणि त्यामागे आर्जेंची जी मेहनत असते ती त्यांना आवडल्याचंसुद्धा त्यांनी कळवलेलं आहे. संयोगिता बापट अनेक वर्षांपासून आमचे कार्यक्रम ऐकतायत. संयोगिता ते खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला. आता एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि त्यानंतर एका गीताविषयी मी बोलीन आणि मग ते गीत ऐकवीन काही क्षणातच. कुठलं गीत ऐकवणार असेल बघा विचार करा. तुम्ही अनेक गीतांची फरमाईश केलेली. माहेरची साडी चित्रपटाबद्दल पण आपल्याला बोलायचं आहे. मुळात माहेर शब्द असलेले काही चित्रपट आठवत आहेत का बघा. आठवले तर नक्की SMS करा, व्हॉट्सअप करा 8657661071. माहेर शब्दाचा उल्लेख असलेले चित्रपट तुम्ही मला सांगणार आहात. माहेरची साडी तर मी सांगितलं आहे, त्या व्यतिरिक्त सांगा.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: मित्रांनो, माहेर शब्दाचा उल्लेख असेल गीता असा विषय घेतलेला आहे, आणि कन्यादान चित्रपट आठवत असेल. कन्यादान चित्रपटामध्ये जे गीत आहे, लेक लाडकी या घराची होणार सुनमी त्या घराची, त्यामध्ये हे माहेर सासरते ही काशी रामेश्वरते, किती सुंदर शब्द आहेत नाही. की एका स्त्रीच्या मनात लग्न ठरल्यानंतर जे विचार येतात आणि त्यातली जी ओळ आहे, हे माहेर सासरते ही काशी रामेश्वरते, उजळीते कळस दो घरचे चंद्रिका.

होणार सुनमी त्याघरजी असं म्हणत ती स्वप्न रंगवायला लागते संसाराची. लग्न होतं, पाठवणी होते, आणि मग आपल्याकडे पद्धत असते ना की घरामध्ये एखादं शुभकार्य घडलं की त्यानंतर कुलदेवतेचं दर्शन घेतलं जातं. त्याचप्रमाणे काही समाजामध्ये अशी पद्धत आहे की देवीचा गोंधळ आयोजित केला जातो आणि त्यामध्ये मनाजोग त्या संसाराचं दान मागितलं जातं. मित्रांनो, माहेरची माणसं हा एक चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये अभिनेत्री आशा काळे नाईक यांची प्रमुख भूमिका होती. आणि मी म्हटलं ना माहेर शब्दाचा उल्लेख असलेले चित्रपट तुम्ही मला सांगू शकता आत्ता.

मित्रांनो, माहेर शब्दाबद्दल बोलताना माहेरच्या चांगल्या आठवणी असतीलही, पण आपल्याकडे एका कथेमध्ये माहेरची कटू आठवण आहे. आठवत आहे का कुठली ती? दक्षकन्येची कहाणी. तुम्हाला माहितीच आहे की दक्ष प्रजापतीनं भगवान शिवांच्या वैराग्यामुळे त्यांना आपला जावई म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. पण सतीने, दक्षकन्येनं कठोर तपश्चर्या करून शिवालाच पती म्हणून निवडलं. पुढे दक्षानं एक भव्य यज्ञ आयोजित केला होता. यज्ञाकरता सर्वांना आमंत्रण दिलं, पण जाणीवपूर्वक भगवान शिव आणि सती यांना आमंत्रण दिलं नाही. वडिलांकडे मोठा यज्ञ आहे समजल्यावर सतीनं तिथं जाण्याचा हट्ट केला. भगवान शंकरांनी सांगितलं की आमंत्रणाशिवाय तिथं जाणं योग्य नाही, पण सती त्या यज्ञाच्या ठिकाणी पोचली. यज्ञमंडपात पोचताच दक्षानं सतीचा आणि भगवान शंकरांचा अपमान केला, आणि मग पतीचा झालेला हा अपमान सतीला सहन कसा होणार? तिनं योगबलानं योगाग्नी प्रज्वलित केला आणि स्वतःला झोकून दिलं त्यामध्ये. त्या संपूर्ण घटनेचं चित्रण एका मराठी गीतात नाही, मानिनी चित्रपटातलं गीत आहे.

मित्रांनो, मगाशी मी प्रश्न विचारला होता की माहेर या शब्दाचा उल्लेख असणारे मराठी चित्रपट कोणते. अनेकांनी उत्तर दिलेत. माहेरची माणसं हा चित्रपट होता, हेच माझं माहेर नावाचा चित्रपट होता आणि हेच माझं माहेर या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळालेले होते. माहेरची साडीनी तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आज अनेक वर्ष झाली तरी माहेरची साडी या चित्रपटाची लोकप्रियता अजूनही आहे. त्याचप्रमाणे माहेरची माणसं हा चित्रपट ज्याच्यामध्ये आशा काळे नाईक, त्याचप्रमाणे अरुण सरनाईक, प्रिया तेंडुलकर यांच्या भूमिका होत्या आणि 1984-85 दरम्यान आलेला तो चित्रपटसुद्धा खूप गाजला होता. अनेक चित्रपट आहेत की ज्याच्यामध्ये माहेर सासरचा उल्लेख असलेली गीतं पण आहेत आणि पी सावळाराम यांनी अनेक गीतं अशी लिहिलेली आहेत की ज्याच्यामध्ये माहेर शब्दाचा उल्लेख आहे. पी सावळाराम यांनीच रचलेलं एक गीत.

0: मित्रांनो, अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आत्ता व्हॉट्सअपच्या माध्यमातून निरुपमा यांची एक प्रतिक्रिया आलेली आहे, ती नक्कीच सांगावीशी वाटते. त्यांनी सांगितलं की सध्याच्या काळामध्ये नवीन पिढीला तर लग्नच करायचं नाही अशी असं चित्रण अनेक ठिकाणी दिसतं, अशी परिस्थिती दिसते. आणि मग लग्नच केलं नाही तर मग सासर आणि माहेर या दोन गोष्टीतला फरक कसा समजणार? सध्याच्या काळातल्या पिढीचे विचार वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे एकटंच राहूया, लग्नच नको करूया असे विचारसुद्धा निर्माण होत आहेत. आणि त्यामुळे जर असं घडत राहिलं तर माहेर हा शब्द कालबाह्य होईल की काय अशी शंका निरुपमा यांनी व्यक्त केलेली आहे. बघा, म्हणजे एक आपण विषय घेतला माहेर आणि तो विषय घेतल्यानंतर तुमच्या मनातल्या सुद्धा प्रतिक्रिया इथपर्यंत पोहोचल्या आणि खरोखरच मी तुम्ही हा विचार जो मांडलेला आहे की हो, की सध्याच्या काळामध्ये एकतर लेट मॅरेजचा ट्रेंडसुद्धा सुरू झालेला आहे की मुळात स्थिरस्थावर, आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यानंतर मग विवाहाचा विचार येतो, लग्नाचा विचार येतो. आणि आत्ताच्या काळामध्ये सध्याच्या काळातलं जे तुम्ही सांगितले ते काही अंशी खरंसुद्धा असेल की खरोखरच जर लोकांनी लग्नच केले नाही तर मग सासर आणि माहेर यातला फरक कसा होणार, नाही का? या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. अतिशय बोलकी, विचार करायला लावणारी अशी प्रतिक्रिया आहे वर्षा भावार्थी. त्यानंतर सुजाता धायमोडकर यांनी सुद्धा आत्ता आणखीन एका चित्रपटाचं नाव सांगितलं की माहेरची पाहुणी नावाचा चित्रपट होता, माहेरचा आहेर नावाचा सुद्धा चित्रपट होता. आता एक व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर पुढ सगळी.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

0: किधरे गुम माहेर ला जाते
1: होशे
0: गुम माहेर ला जाते हो नखवा गुम माहेर ला जाते हो नखवा तिचा घोवाला कोकण दाखवा हो तिचा घोवाला कोकण।

मित्रांनो, कार्यक्रमाच्या म्हणजे पूर्वार्धाच्या सांगतेकडे आपण येतोय. अनेकांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळालेल्या आहेत, अनेकांचे मेसेज येत आहेत, खूप छान वाटलंय सगळ्यांनी जेव्हा संपर्क केला तेव्हा. रवींद्र कुडाळकर, त्यानंतर परदेशातून म्हणजे सिंगापूर इथून अभय यांचा संपर्क झालाय, मग श्रद्धा नानल, वर्षा भावार्थी, माधव वाघ, सुरेश सहस्त्रबुद्धे, नीलांबरी कुलकर्णी, मंगेश जोशी, अपूर्वा श्रोत्री, प्रवीण बहाडकर, सुप्रिया रायकर, शकुंतला इलगे टिळकनगरीहून, मग नंदकुमार पाटील, प्राची सावे, निशा लोहार, प्राची पटवर्धन शहाड इथून. खास करून आपण जी दक्षकन्या सतीची कहाणी ऐकवली ती आवडल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे. सरोज कुरडूकर गोरेगाव इथून, त्यानंतर घाटकोपरवरनं सूर्यवंशी यांचा संपर्क झाला आहे, मग आत्माराम खराडे, भास्कर सोनावले, अरविंद आपटे पुण्याहून, अमृता प्रधान ठाण्याहून, त्यानंतर संपर्क होतोय सुलभा काकडे, रामदास तांबे, लतिका मालपेकर, मेघना आगाश यांचा. प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आणि नणंद भाऊजर म्हटलं ना, मराठी चित्रपटांनी नाती जोडली, म्हणजे मराठी चित्रपटांच्या शीर्षकाचा जर विचार केलात ना, तर मग जावई विकत घेणे आईसारखा चित्रपट असेल, सून लाडकी या घरची असेल, अनेक चित्रपट की ज्याच्यामध्ये वेगवेगळी नाती आहेत. आणि असाच एक चित्रपट होता नणंद भाऊजय, आणि त्यामध्ये माहेर सासर हे कशाप्रकारे, म्हणजे सासरा हा पित्याप्रमाणे, सासू ही मातेप्रमाणे, अशी शब्दरचना ज्या गीतातनं केले त्या गीतानं आजच्या या पूर्वार्धाची सांगता करतोय. कारण 7 वाजता सुभाषित गुंजनम ही मालिका असणार आहे. आता नणंद भाऊजयमधलं गीत ऐकूया.

ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल आपली आवडती मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर यांचं. काही क्षणातच सुभाषित गुंजनम.

नमस्कार मंडळी. चांगल्या व्यक्तींचा सहवास लाभणं ही जीवनातील खरी मोठी संपत्ती आहे. आपल्या जीवनात आई वडील, गुरुजन, शिक्षक, मित्र आणि मार्गदर्शक जणू एका महावृक्षाप्रमाणेच असतात. ते आपल्याला केवळ भौतिक सुख देत नाहीत, तर ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन, प्रेम आणि आधार देतात. अशाच महावृक्षाप्रमाणे आपल्या आयुष्यात असलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींसाठी एक संस्कृत कवी म्हणतो.

0: ते।
1: या सुभाषितातून जीवनात योग्य व्यक्तींचा सहवास आणि त्यांच्या आधाराचं महत्त्व अत्यंत सुंदर रीतीने सांगितलं आहे. ज्या वृक्षाला भरपूर फळं येतात आणि ज्याची दाट सावली असते अशा मोठ्या वृक्षाचा आश्रय घ्यावा. एखाद्या वेळी दैवयोगाने त्या वृक्षाला फळं नाही आलीत तरी त्याची सावली तर आपल्याला मिळू शकते. त्यामुळे केवळ आपल्याला मिळणाऱ्या तात्कालिक लाभावरून एखाद्या व्यक्तीचं किंवा तिच्या सहवासाचं मूल्य ठरवू नये. आजच्या काळात अनेक लोक नात्यांकडे मला यापासून काय मिळेल याच दृष्टिकोनातून पाहतात. परंतु खरं नातं हे केवळ लाभावर आधारलेलं नसतं, तर विश्वास, आपुलकी, सहकार्य, मानसिक आधार यांनाही तितकंच महत्त्व असतं. प्रत्येक वेळी महाजनांच्या म्हणजेच मोठ्या लोकांच्या मदतीचा प्रत्यक्ष लाभ मिळेलच असं नाही, पण त्यांचा अनुभव आणि सहवास आपल्याला आयुष्यभर दिशा देत राहतो. या श्लोकातील छाया हा शब्द केवळ वृक्षाची सावली असं दर्शवत नाही, तर संरक्षण, आधार आणि सुरक्षितता यांचंही ते प्रतीक आहे. आयुष्यातील कठीण प्रसंगी ज्यांचा आधार आपल्याला मिळतो ना, त्यांचं महत्त्व एखाद्या फळापेक्षाही अधिक असतं. विद्यार्थ्यांनी या सुभाषितातून हाच बोध घ्यावा की भविष्यात आपणही इतरांसाठी अशाच एका महावृक्षाप्रमाणे व्हावं, ज्यांच्यामुळे इतरांना ज्ञानाची फळं, प्रेमाची सावली आणि विश्वासाचा आधार मिळेल. कारण जीवनाचं खरं मोठेपण

केवळ स्वतःच्या प्रगतीत नसतं, तर आपल्या अस्तित्वामुळे इतरांच्या जीवनाला जो आधार मिळत असतो त्यातच खरं मोठेपण दडलेलं असतं. म्हणूनच म्हटलं आहे,

0: आत्ताच आपण ऐकलेत सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन होतं डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर यांचं. आणि अनेकांच्या प्रतिक्रिया या मालिकेसाठी मिळत आहे. जयंत बर्वे यांनी वसई इथून आम्हाला कळवलेलं आहे की रोज नवीन नवीन उद्बोधक अशी सुभाषित ऐकायला मिळतात, खूपच विचारप्रवर्तक. आणि शालेय जीवनात आम्हाला ही सुभाषित शिकवली जात होती. या मालिकेतनं पुन्हा एकदा तो आनंद मिळतो आहे. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. अनेकांचा संपर्क होतोय. संध्या यांचा संपर्क झालेला आहे. त्यांच्यानंतर दत्ता केदार पंढरपुरातनं संपर्क आहे. आपले शेतकरी बांधव आहेत विनायक सानप, आणि त्यांनी शेतामध्ये रेडिओ ते ऐकतायत असा फोटो आम्हाला इथे पाठवलेला आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आता एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि त्यानंतर पुढच्या टप्प्याकडे आपल्याला वळायचं आहे. प्रतीक्षा करा काही क्षणांची. 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर सुरू आहे कार्यक्रम रेनबो फंडे. अभिप्रायांकरता दूरध्वनी क्रमांक माहिती आहेतच, 45151 आणि 45151 आणि व्हॉट्सअप क्रमांक 8657661071.
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.

ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या, आणि मग 7:20 आपली पुन्हा भेट होईल रेनबो फंडेच्या उत्तरार्धात. तेव्हा प्रतीक्षा करा काही क्षणांची.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ. मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज. आता सविस्तर बातम्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल. त्यांच्या नियोक्त्याला तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
1: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता. 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता. मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता. स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे. तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव पुणे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू

आहे. 17 ऑक्टोबर पर्यंत हे अभियान सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. राज्यातही सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात सेवा सेतू शिबिरं आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभ पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. त्यांनी देशातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी गणरायाकडे प्रार्थना केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाची आरती केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातला स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी धाराशिव नांदेड इथं संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून आजपासून बीड पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी 11:30 बीड रेल्वे स्थानकावरून याचा आरंभ होणार आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरस्थ पद्धतीनं तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी तूर्तास आपला मुंबई दौरा रद्द केला असून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित होणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ज्ञान भारतम उपक्रमात पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरातील पुरातन हस्तलिखित पोथ्या आणि दस्तऐवजांचं सर्वेक्षण नोंदणी आणि डिजिटायझेशन एका

0: व्यापक यंत्रणेत आणण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गणराया पाठोपाठ माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौरींचं आज घराघरात आगमन होत आहे. काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार शाडूच्या पितळ्याच्या तर कुठे खड्यांच्या रुपात या गौरी येतात. अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केलं जातं. युवकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र 2026 हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 29 सप्टेंबरला राज्यभरात 500 अधिक रोजगार मेळावे होणार आहेत. पुणे जिल्ह्यात 30 शैक्षणिक संस्थांमध्ये मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मुंबई नाशिक महामार्गावर आटगावजवळ काल झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला मुंबईकडे निघालेल्या चारचाकी वाहनानं जोरदार धडक दिली. जखमींना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 2 सामने जिंकून आघाडीवर आहे. रत्नागिरीत काल संध्याकाळी पावसानं काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 77% पाऊस झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: WhatsApp in life. One more calm. Ethano Aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical Saath. Real life Baat. Cinema Natak. Bhatkar Dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day.
3: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
4: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
3: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंत अटी लागू.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मी गणेश आजबल तुमचं रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये आणि पुन्हा एकदा या गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा

0: मित्रांनो, हवामान वृत्त आता उपलब्ध झालेलं आहे. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरा ठिकाणी आकाश प्रामुख्यानं ढगाळलेलं होतं. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणचं कमाल तापमान नोंदवलं गेलं 31 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी नोंदवलं गेलं 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही, तसंच पावसाची नोंदसुद्धा कुलाबा येथील उपलब्ध नाही. सांताक्रूज येथील सापेक्ष आर्द्रता 89% आणि काल दिवसभरात सांताक्रूज इथं 0.2 mm पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाची तुरळक वृष्टी होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील. मित्रांनो, गणेशोत्सव म्हटल्यानंतर उत्साह आहे आणि अनेक ठिकाणी यावर्षी म्हणजे गिरगावात काही ठिकाणी यावर्षी 100वं वर्ष आहे सार्वजनिक गणेशोत्सवाचं. 100 वर्ष तो कालखंड. आणि तुम्हाला माहितीच आहे की मुंबईतला पहिला सार्वजनिक श्री गणेशोत्सव हा केशवजी नाईकांच्या चाळीत साजरा झालेला होता आणि केशवजी नाईकांची चाळ ती परंपरा अजूनही टिकवून आहे. अनेक ठिकाणी 110, 111 अशी अनेक वर्ष ती परंपरा आपण जपतोय उत्सवाची. उत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानांचं आयोजन सुद्धा अनेक ठिकाणी होत आहे. वेगवेगळ्या संस्थांचे उत्सव आहेत. हल्ली महाविद्यालयामध्ये सुद्धा गणपती आणले जात आहेत. अनेक ठिकाणी महाविद्यालयात गणपतीची स्थापना करून NSS चे व्हॉलंटियर्स त्यानिमित्ताने काही कार्यक्रमांचं आयोजन करतात, रक्तदान शिबिरांचं आयोजन करतात. आणि अगदी परवाचंच उदाहरण द्यावंसं वाटतं की ज्यावेळेला 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन चौपाटी इथे होतं, गिरगाव चौपाटी असेल, दादर चौपाटी इथे असेल, तिथे NSS ची जी मुलं असतात, स्वयंसेवक म्हणून जे काम करत असतात, त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे काम केलेलं होतं. आणि हे विद्यार्थी अशा प्रकारे समाजाशी निगडीत असतात, सामाजिक बांधिलकी ते जपत असतात. आणि अतिशय उत्तम व्यवस्था होती चौपाटीवरती. त्या कृत्रिम तलाव जे बांधलेले होते तिथे गणपती मूर्तींचं विसर्जन करण्यात आलेलं होतं. मित्रांनो, आता एक व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर उत्सवाच्या शतपूर्तीचं एक गीत आपल्याकडे उपलब्ध आहे, ते ऐकवणार आहे. प्रतीक्षा करा.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.

मित्रांनो, गणपती उत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी उत्तम प्रकारचं नेपथ्य, उत्तम प्रकारचं कला दिग्दर्शन पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे काही देखावे जे मंडपात असतात की ज्याच्यामध्ये जनजागृती केली जाते, सामाजिक संदेश देणारी असे काही मेसेजेस किंवा सामाजिक संदेश देणारी चलचित्र, ती सुद्धा आपल्याला त्या मंडपात बघायला मिळतात. रुईया कॉलेजचा, रुईया नाक्यावरचा गणपती सार्वजनिक उत्सव हा सुद्धा अनेकांच्या जिव्हाळ्याचा, खास करून रुईया इट्सच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेक ठिकाणी अनेक कॉलेजमध्ये आगमन होतं आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलं जातं. पण सध्या एक मात्र मुद्दा इथे सांगावासा वाटतो की व्याख्यानं जेव्हा आयोजित होतात तेव्हा किती जणांची उपस्थिती असते त्या व्याख्यानांना. मुळात व्याख्यानाच्या निमित्ताने एखाद्या विषयावरती विचारमंथन होत असतं, त्यानिमित्ताने समाज प्रबोधन, जनजागृती या संदर्भात सुद्धा बरंच काही त्या व्याख्यानातून आपल्याला मिळत असतं. पण व्याख्यानाला जो समोर प्रेक्षक वर्ग असतो त्यामध्ये तरुणांचं, तरुण पिढीचं प्रमाण किती असतं याच्यावरती विचार करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. रील्स बनवली जातात, ठीक आहे, ती सुद्धा कला आहे, समाज माध्यमं त्याच्यातनं ती रील्स प्रसारित होतात, हे सगळं खरं आहे. पण तरीसुद्धा जे वक्तृत्व कला असेल, कथाकथन असेल, परिसंवाद असेल, अशा कार्यक्रमांना सुद्धा गर्दी व्हायला हवी नाही का, याबाबत थोडासा विचार नक्कीच करा. म्हणजे लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक श्री गणेशोत्सव सुरू केला तो उद्देश नक्कीच असायला हवा आजही. कारण गणेशोत्सव काल, आज आणि उद्या असा आपण निबंध लिहितो, पण कशाप्रकारे आपण गणेशोत्सव साजरे करतो याचा सुद्धा थोडा विचार करा. आणि जसं आपण परवा सांगितलं होतं की देखावा आणि दिखावा या दोन शब्दांबद्दल मागच्या कार्यक्रमात आपण बोललो होतो, उत्सवाचा इव्हेंट होऊ देऊ नका, उत्सवात पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो, सध्या आणखीन एक नवीन ट्रेंड काय सुरू झालाय माहिती का, की तो स्वागतार्ह निश्चितपणे आहे की प्रत्येक मंडळाने आपल्या गणपतीचं वर्णन करणारं एक गीत रचलेलं आहे. अनेक ठिकाणी त्या पद्धतीनं ते गीत प्रकाशित करण्यात आलं आहे, त्याचा सोहळासुद्धा आयोजित केलेला होता. आणि आपली जी म्हणजे आपल्या मंडळाची जी मूर्ती आहे, ते गणरायाचं रूप कसं आहे, त्या संदर्भातली अनेक ठिकाणी हल्ली गीतं ही रचली जात आहेत. काही म्युझिक अल्बमसुद्धा चित्रित केले जात आहेत. म्हणजे त्यानिमित्ताने गणपतीविषयक भक्तिगीतांची निर्मिती होत चाललेली आहे. ही नक्कीच चांगली बाब आहे. त्यातनं चांगले गीतकार, चांगले संगीतकार, गायक, गायिका आणि म्युझिक अल्बम, त्या म्हणजे गणपतीची आरती असेल किंवा गणपतीच्या संदर्भातलं गीत असेल, तर ते कलाकारांवरती सुद्धा चित्रित केलं जातं. हा एक खूप चांगला ट्रेंड निर्माण झालेला आहे.

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे, साथ आमची।
1: अटी लागू।
3: ठीक 7:45 आपण ऐकू शकाल अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या वाचनाचा, क्रमशः वाचनाचा 128 भाग काही क्षणात।

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा सहावा भाग.
1: ज्या बंगल्यामुळं सबंध 1.5 किलोमीटरच्या परिसराला लालबाग हे नाव मिळालं तो दादाभाई पिस्तनजींचा लालबाग बंगला. त्याच्या विक्रीनंतर नवे मालक नुसरवांजी माणिकजी पेटीट यांनी त्या जागेवर उभारलेला जे एन पेटीट ऑर्फनेज फॉर पारसी बॉईज हा अनाथाश्रम पाहिलेलं कुणी आहे का याचाही मी शोध घेत होतो. 1948 साली हा अनाथाश्रम बंद झाला. त्याला हे प्रकरण लिहिताना 150 वर्ष झाली होती. याचा अर्थ ती वास्तू पाहिलेली व्यक्ती तेव्हा किमान 85 वर्षांची तरी असायला हवी होती. पुन्हा तिची स्मृती शाबूत हवी अशी व्यक्ती कुठून शोधायची हा प्रश्नच होता.
2: लालबाग भागात वास्तव्य करणारे जुने लोक आता जवळपास नाहीतच. मागच्या काही वर्षात बदललेल्या परिस्थितीला शरण जात ते बोरिवली विरार किंवा डोंबिवली कल्याणला किंवा त्याही पुढे राहायला गेले. जे काही मोजके भेटले त्यांना काही आठवत नव्हतं. अशातच माझी भेट झाली गणेश गल्लीतल्या एका पारशी डॉक्टरशी. माझ्या बहिणीबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचं वय असेल साधारण 80-82 आसपास. लगतच्याच नवरोज बाग या पारशी वसाहतीत राहणारे.
1: लालबाग बंगल्याचे पहिले मालक दादा भॉय हे पारशी, दुसरे मालक अनाथाश्रमवाले पेटीटही पारशीच. अनाथाश्रमही पारशी मुलांसाठी होता. या पारशी डॉक्टरांना लालबाग बंगल्याविषयी माहिती असण्याची शक्यता होती. सहज खडा टाकला, त्यांना काही आठवलं नाही. पण त्यांनी मला नवरोज बाग वसाहतीमध्ये राहणाऱ्या 94 वर्ष वयाच्या मेहता नावाच्या पारशी गृहस्थांना भेटायचा सल्ला दिला. त्यांचा नाव पत्ताही दिला. त्यांच्याकडे याबद्दल माहिती असायची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.
2: यश कितपत मिळेल माहीत नव्हतं, पण म्हटलं ही संधी सोडता कामा नये. डॉक्टरांच्या दवाखान्यातनं बाहेर पडलो ते थेट डॉक्टरांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोचलो. रात्रीचे 9 वाजलेले, त्यामुळे थोडं बिचकतच दारावरची बेल वाजवली. नोकरानं दरवाजा उघडला. मी कोण, कुठून आलो, कोणी पाठवलं याची चौकशी करून मला आत घेतलं. थोड्या वेळानं मेहता आले, पुन्हा माझी चौकशी केली. मीही माझी ओळख देऊन त्यांना भेटायला येण्याचं कारण सांगितलं. ते किंचितसे हसले आणि मेहतांनी पुढच्या 5-10 मिनिटात माझ्यासमोर संपूर्ण लालबाग बंगला आणि त्यातल्या पारशी मुलांच्या अनाथाश्रमाचं गूढ उकलायला सुरुवात केली.
1: मेहता यांचा जन्म साधारण 1928-29 दरम्यानचा. 1934-35 मध्ये वयाच्या 5-6 वर्षी त्यांना या अनाथाश्रमात दाखल करण्यात आलं होतं. इयत्ता 7वीपर्यंत म्हणजे 1947-48 पर्यंत ते लालबाग बंगल्यातल्या पारशी मुलांच्या शाळेत शिकत होते. अनाथाश्रमाची इमारत नेमकी कधी पाडली हे त्यांना आठवत नव्हतं, पण त्या जागी इंडस्ट्रीयल इस्टेट बांधली गेल्याचं मात्र त्यांना आठवत होतं. ते सांगत असलेल्या गोष्टी मला मालमत्ता पत्रकावर सापडलेल्या माहितीशी बऱ्यापैकी जुळणाऱ्या होत्या. लालबाग बंगला, त्याचं स्थान आणि त्यात प्रत्यक्ष मुक्काम केलेली व्यक्ती मला सापडली आणि माझा लहानपणापासूनचा शोध पूर्ण झाला. तरीही पुन्हा एक नवीन प्रश्न जन्माला आलाच. दादाभॉय पेस्तनजींना आपल्या बंगल्याचं नाव लालबाग ठेवावं असं का वाटलं असावं? हा, त्याचं उत्तर लालबाग मधल्या टावरीपाडा भागात असलेला सुफी संत हजरत लाल शहा बाबा यांच्या दर्ग्यात दडलेलं आहे.
2: संत लाल शहा बाबा या नावावरून या विभागाला लालबाग नाव मिळालं असंही अनेक जण सांगतात. दर्गा शरीफ इन इंडिया या हसन काशानी लिहिलेल्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार हजरत लालशाह बाबा हे 18व्या शतकात टावरी पाड्यात आले. त्यांचं निधन 1782 साली झालं. मृत्यूपश्चात या ठिकाणी त्यांचा दर्गा उभारला गेला असाही त्यात उल्लेख आहे. याचा अर्थ या बाबांचा दर्गा 1782 नंतर कधीतरी उभारला गेला असणार असा होतो.
1: संत प्रसिद्धीला येतात ते त्यांच्या मृत्यूनंतर, हा नेहमीचा अनुभव. हजरत लालशहा बाबांचंही तसंच झालं असणार. दादाभाईंनी लालबाग बंगला बांधला तो साधारण 1825-30 दरम्यान. तोपर्यंत लालशहा बाबांचा महिमा चांगलाच वाढलेला असणार. लालबाग बंगल्याची जागा दर्ग्यापासून साधारण 300-400 मीटर अंतरावर, किंबहुना दर्गा ज्या जागेत आहे ती जागाही वाडियांच्या मालकीची असायची शक्यता जास्त. मुंबईचा अंगभूत गुण सर्व धर्मसमभावाचा. मुंबईत या काळात देशभरातल्याच काय जगभरातल्या सगळ्या धर्म भाषा पंथाचे काळे सावळे पिवळे गोरे लोक गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यामुळंच कदाचित पेस्तनजींनी बंगला बांधायला घेतला तेव्हा तो दर्गा त्यांच्या जागेतच असणार. परिसरातल्या लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या हजरत लालशहा बाबांच्या नावातला लाल हा शब्द घेऊन त्याला खास पारशी पद्धतीचा बाग हा शब्द जोडून दादाभाईंनी आपल्या बंगल्याला लालबाग असं नाव दिलं असेल का? तशी शक्यता नाकारता येत नाही.
2: तसं झालं असेल असं गृहीत धरलं तरी लालबाग विभागाला लालबाग हे नाव मिळालं ते दादाभाई पेस्तनजी यांच्या लालबाग बंगल्यामुळे, यात मात्र शंका नाही. कारण यातला लाल हा शब्द जरी हजरत लालशहा बाबांच्या नावातून घेतलेला आहे असं गृहीत धरलं तरी बाग हा मात्र पक्का पारशी शब्द आहे. मुंबईत पारशांच्या जेवढ्या म्हणून वसाहती आहेत त्यांची नावं याची साक्ष आहेत. उदाहरणार्थ अगदी शेजारीच असलेली नवरोज बाग, भायखळ्याची जेर बाग, परळची वाडिया बाग, कुलाब्याची कुसरो बाग, नेपेन्सी रोडवरची गोदरेज बाग, जोगेश्वरीची बेहराम बाग, मालकम बाग इत्यादी. लालबागच्या चिवडा गल्लीत असलेल्या

शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा 128वा भाग.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: आज FM गोल्ड वाहिनीवरती सकाळी 10 ते 1 या वेळेत कार्यक्रम सादर करेल RJ माधुरी आणि दुपारी 2:30 ते 5 या वेळेत FM रेनबो वाहिनीवरचे कार्यक्रम सादर करेल RJ गोपी. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेचा आजचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आपण ऐकाल. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी समाचार आपण ऐकाल. आणि मग 8:40 FM रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. आत्तापुरतं इथं थांबूया. गणेशला अनुमती द्या. नमस्कार. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.

0: एडिट करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. पीएफसाठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम या मध्यवर्ती संकल्पनेवर ही परिषद होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील मूल्यसाखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया या उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
2: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता. 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता. मार्च 2026 पर्यंत DPIIT मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता. स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे. तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
1: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा हे अभियानही सुरू होत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही यावर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनानंही राज्यात सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसांच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये

आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल. त्यांच्या नियोक्त्यालाही तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानापासूनच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी या क्षेत्रातील जागतिक स्पर्धकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. एआयच्या सुरक्षेच्या बाबतीत जगाला अधोगतीची स्पर्धा परवडणार नाही, तसंच एआयच्या धोक्यांपासून नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारांनी स्वीकारली पाहिजे असंही गुटेरस यांनी म्हटलं आहे. ते काल अँथ्रोपिकचे सीईओ डारिओ अमेडे यांच्या एका प्रस्तावाचा संदर्भ देत पत्रकारांशी बोलत होते. भारत सरकारनं पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजेच यूएपीए अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. ही संघटना सीमापार शस्त्र स्फोटकं आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सक्रिय असून दहशतवादी गट तसंच किरकोळ गुन्हे करणाऱ्या युवकांना दहशतवादाकडे वळवण्याचं काम करत होती. तसंच ही संघटना देशाची लोकशाही सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी द्वेषयुक्त डिजिटल माहिती प्रकाशित करत होती असं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्ताननं बेकायदेशीर आणि बळजबरीनं ताब्यात घेतलेल्या भारतीय भूभागाबाबत कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा करार करण्याचा पाकिस्तानला कोणताही कायदेशीर अधिकार नाही असं सांगत भारतानं तथाकथित पाकिस्तान चीन सीमा संयुक्त आयोग फेटाळून लावला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि चीन यांच्यात कोणतीही सामायिक सीमा नाही. तसंच 1963 मधल्या तथाकथित चीन पाकिस्तान सीमा करार भारतानं कधीही मान्य केलेला नाही. जम्मू काश्मीर आणि लडाख हे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि अतूट भाग आहेत असंही जयस्वाल यांनी ठामपणे सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ म्हणजेच सेन्सॉर्ड बोर्डची पुनर्रचना केली असून हा निर्णय तात्काळ प्रभावानं 3 वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या पुनर्रचित मंडळात विनोद अनुपम, मनोज जोशी, हंसराज हंस, प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, रिकी खेज, सुनील शेट्टी, रुपाली गांगुली आणि प्रियदर्शन यांच्यासह 18 सदस्यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पुण्यातील मानाचा कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1928 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी, धाराशिव, नांदेड इथंही या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजऱ्या होत असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी बांधकाम आणि तत्सम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातील कारागीर आणि कुशल कामगारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. विकसित आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचं कौशल्य आणि कठोर परिश्रम अत्यंत महत्वाचे आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतातील चित्त्यांची संख्या आता 52 झाली असून यामध्ये देशात जन्मलेल्या 32 बछड्यांचाही समावेश आहे. यातील 49 चित्ते सध्या मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात तर 3 चित्ते गांधीसागर इथल्या अभयारण्यात आहेत. चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या आढाव्यानुसार गेल्या 4 वर्षातली ही संख्या आहे. यामध्ये नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि बोट्सवानामधून आणण्यात आलेल्या चित्त्यांचाही समावेश आहे.
प्रजननक्षम मादी चित्त्यांचं स्थिरीकरण

आणि दुसऱ्या पिढीतील पिल्लांचं जिवंत राहणं ही भारतातील चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या सशक्तीकरणाची पायरी आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:30 सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, माहे, तामिळनाडूसह ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता आहे. दिल्लीत आज आकाश अंशतः ढगाळ राहील. तसंच सकाळच्या वेळी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. पीएफसाठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 पर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंतनाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हमारे साथ। खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम।
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह।
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू।
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: इस कार्यक्रम के बाद अब हमारा आज का समय यहीं पर समाप्त होता है। तो अब उमंग की तकनीकी टीम यानी जगबंधु, चेतना, अर्शद, कुसुमलता और वीरेंद्र के साथ मुझे यानी विमलेश को आज्ञा दीजिए। नमस्कार।
1: नमस्कार। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो। गणपतींपाठोपाठ आज घरोघरी महालक्ष्मींचं आगमन होत आहे। अनेक ठिकाणी 3 दिवसांच्या गणेशाचं आज विसर्जनही केलं जातं आणि गौरी आवाहन करून घरोघरी महालक्ष्मीचं आगमन होतं। गौरी आवाहन पूजनासाठी सकाळी 6:23 ते सायंकाळी 7:52 मुहूर्त वेळ आहे। त्यात दुपारी 1:30 3 वाजेपर्यंत राहूकाळ आहे। या 1.5 तासात गौरी आवाहन पूजनासाठी टाळावं। महालक्ष्मीच्या सणानिमित्त बाजारपेठेत सजली असून बाजारपेठांमध्ये महालक्ष्मीचे आकर्षक सुंदर मुखवटे विक्रीसाठी आहेत। मुखवट्यांसोबतच नागरिकांनी सजावटीच्या सामानाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केलेली दिसून येत आहे। आज 79वा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन साजरा होत आहे। 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं। मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली।
2: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ। आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे। 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत। एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल।
1: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं। यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। बीड इथं पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झालं। यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना प्रशासनातर्फे अभिवादन करून स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचं स्मरण करण्यात आलं। यासोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। मुक्तीसंग्राम दिनानिमित्त नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण

परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते तर जालन्यात जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. हा प्रवास जनसेवेतून राष्ट्रसेवा या मंत्रानं आणि आजही कायम असलेल्या अथक कटिबद्धतेनं घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन सरकार 2047 पर्यंत

सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही निष्ठा लोकांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्त आणि आज साजरा होत असलेल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून ते येत्या 17 ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद का दिया हा विशेष उपक्रम देशात राबवला जात आहे. हा उपक्रम म्हणजे आपुलकीचा विशेष भाव असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. या उपक्रमानं आपल्याला मनापासून स्पर्श केल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक आशीर्वाद भारताची अधिक समर्पण भावनेनं सेवा करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करतो असंही मोदी यांनी नमूद केलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज सायंकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान प्रत्येक जण आपल्या घरी आशीर्वाद का दिया प्रज्वलित करूया आणि पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य तसंच मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करूया असं आवाहन केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत आपलं उपोषण मागे घेतलं. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटेच दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत आपला मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला 3रा

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. 79व्या हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यातून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: या यशात उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्या असून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
1: मैं आज युवाओं से भी आवाहन करूंगा, जो यंग टैलेंट्स भारत में रिसर्च कर रहे हैं वे आगे आए, जो युवा विदेशों में रिसर्च कर रहे हैं वे भी भारत में एडवांस टेक्नोलॉजीज के डेवलपमेंट से जुड़े. मैं इंडस्ट्री लीडर से आग्रह करता हूं, आप देश में R&D को लीड करें. इसमें इंडस्ट्री का भी फायदा है और भारत की युवा शक्ति को भी इससे ताकत मिलेगी.
0: डेटा सेंटर्समुळे निर्माण झालेली विजेची मोठी गरज लक्षात घेऊन याही क्षेत्रात भारत गुंतवणूक करत आहे असंही मोदी यांनी नमूद केलं. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या संदेशांमधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर प्रधानमंत्री म्हणून गेल्या 25 वर्षांमध्ये देशाच्या उभारणीत मोदी यांनी दिलेल्या योगदानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जागतिक पातळीवर आपली चमक दाखवत असून सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्याराज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावा शेवा अटल सेतूविषयी माहिती.
2: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावा शेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू झालं. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाची संकल्पना स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत विकसित भारत अशी आहे. या काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. 79वा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईद्वारे भारतीय सैन्यानं हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबादमधला मराठवाडा प्रांत मुक्त होऊन भाषावार प्रांत रचनेत तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात सिकंदराबाद इथं आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपतींनी हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली तसंच केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात हैदराबादच्या मुक्तीसाठी झालेला संघर्ष बलिदान आणि विलीनीकरणाचा ऐतिहासिक प्रवास याची माहिती मांडण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2023 नंतर पहिल्यांदाच आपल्या मुख्य व्याजदरात 0.5% वाढ केली आहे. यामुळे बँकेचा मुख्य व्याजदर आता सुमारे 3.9% पोहोचला आहे. व्याजदर वाढीमुळे आगामी काळात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डवरच्या कर्जाचा भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालू वर्षात व्याजदरात आणखी एकदा वाढ करून तो 4.1% जाईल अशी शक्यता बँकेच्या तिमाही अंदाजात वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतल्या आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागाईवरच्या उपाययोजनांनी जोर धरला आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. नवीन दर लागू झाले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयांवरून 20 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. तर ATF निर्यात शुल्क 19 रुपयांवरून 15 रुपये प्रति लिटर इतकं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रति लिटर करण्यात आलं आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयानं अनुसूची H, H1 आणि X अंतर्गत समाविष्ट असलेल्या औषधांची नियामक चौकट बळकट करण्यासाठी ड्रग्ज रूल्स अर्थात औषध नियम 1945 सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या औषधांची खरेदी करता येणार नाही. प्रस्तावित सुधारणांमधून या औषधांची अनधिकृत उपलब्धता आणि विक्रीशी संबंधित त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न असून अतिरिक्त नियामक उपाय म्हणून वैद्यकीय दुकानांमध्ये CCTV देखरेख अनिवार्य करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मंत्रालयाने प्रस्तावित सुधारणेबाबत संबंधित घटक आणि नागरिकांकडून येत्या 30 दिवसांमध्ये हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी मागे घेतलं असून त्यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबत कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हिंदी पखवाड्यानिमित्त देशभरात कालपासून हिंदी भाषेच्या प्रोत्साहनार्थ विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आकाशवाणी मुंबईच्या नवीन प्रसारण भवनात तसंच केंद्रीय विक्रय एकांशातर्फे काल हिंदी दिवस आणि हिंदी पखवाडा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ, 79व्या हैदराबाद मुक्तीदिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार रसिको, न्यूज ऑन AIR ऍप वर आणि 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि चला दोस्त हो बोलू काही। या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचा अगदी मनापासून स्वागत करतोय। उकडीचे मोदक फस्त केले का? मग गणपती बाप्पाला प्रसाद दाखवण्यासाठी जे पदार्थ केले जातात त्यावर नंतर आपणच ताव मारतो। कधी एकदा गणपती बाप्पा येतील आणि आपण कधीही त्यांच्या भक्तीत नाहून निघतोय असं होतं। गणेशाचं आगमन पृथ्वीतलावर झालंय आणि सगळी सृष्टी त्यांच्या स्वागतासाठी बहरून गेली। आपण मराठी माणसं प्रत्येक सण अतिशय उत्साहानं साजरे करतो, गणेशोत्सव तर अगदी जिव्हाळ्याचा उत्सव। चला दोस्त हो बोलू काहीचा आजचा विषय अर्थातच गणपती विशेष असणार आहे। तुमच्या घरच्या गणपतीबद्दल मला तुम्ही सांगणार आहात आणि तुमच्या घरच्या गणपतीबद्दल किंवा तुमच्या भागातल्या गणेशोत्सवाबद्दल एखादी आठवण असेल, प्रसंग असेल किंवा काही विशेष असेल तर मला नक्की सांगा। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 3232 आणि 45151433। व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71। तुम्ही व्हॉट्सअप संदेशही पाठवू शकता बरं का।

मंडळी चला दोस्तो हो बोलू काही मध्ये मी तुम्हाला विचारलंय की तुमच्या घरच्या गणपतीबद्दल मला सांगा किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल जो तुमच्या भागातला आहे त्यातलं विशेष काय आहे ते सांगा. आणि मला दीपा पालकर यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे, त्या म्हणतात आहेत की त्यांच्या बहिणीनं लहान असताना गणपती उत्सवात सोसायटी कार्यक्रमात नाचरे मोरा आंब्याच्या वनात गाण्यावर रेकॉर्ड डान्स केला होता आणि तिला पहिलं बक्षीस मिळालं होतं. अरे वा, अभिनंदन. विठ्ठल मसलेकर यांनी गणपती बाप्पाचा त्यांच्या घरच्या गणपती बाप्पाचा फोटो आपल्याला पाठवलेला आहे. सुंदर मूर्ती आहे आणि फुलांची आरास सुद्धा सुरेख आहे. किशोर पेडणेकर म्हणतात आहेत की गणेश उत्सवामुळे चित्रकला ते शिकले आणि सेट बॅनर बघून कमर्शियल आर्टिस्ट झाले, जीवन सार्थकी झालं. अरे वा, किती छान गोष्ट आहे. रामदास तांबे म्हणतात आहेत की बरमोदक खाल्लेले आहेत त्यांनी, बर मलाही पाठवून द्या आणि कालचा कार्यक्रम आवडला. बर, सार्वजनिक गणेशोत्सव आहे आणि सकाळ संध्याकाळ

ते आरतीला जातात गावी जायला त्यांना जमलेलं नाही आहे. काही हरकत नाही मंडळी, तुमच्या घरच्या गणपतीबद्दल मला सांगा आणि तुमच्या भागातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल एखादी आठवण, प्रसंग किंवा काही विशेष असेल तर मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 1431 32 आणि 45 1541 33. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71. तुम्ही व्हॉट्सअप संदेशही पाठवू शकता.

मंडळी, प्रमोद राऊत यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे आणि मन प्रसन्न झालं असं म्हणतात ते अरे वा, आणि गणपतीसमोर नाटक सादर करत होते असं त्यांचं म्हणणं धाराशिववरून. त्यानंतर चंद्रशेखर मुळेकर म्हणत आहेत की पूर्वी म्हणजे 2000 गावी गणपतीसाठी कोकणात जायचे ते, त्यावेळी सर्व जे डेकोरेशन आहे ते मुंबईतून घेऊन जायचे आणि एका वर्षी ते सामान बांधून ठेवलं पण एसटीतून न्यायला ते विसरले, मग काय करणार, ते सामान कोल्हापूर इथून आणलं आणि त्या काळात जे सगळं सामान आहे ते कोकणात मिळत नसायचं आणि त्यासाठी कोल्हापूरला जावं लागायचं, पण बाप्पाने काम घडवलं. अरे वा. त्यानंतर मला त्यांचं नाव कळत नाही बरं, शेखर फुटके, शोभा सुजाता शेखर फुटके, परळी वैजनाथ, जिल्हा बीड, शुभम साक्षी आणि नवीन सोनबाईने अष्टविनायक दर्शनाची थीम घरी तयार केली आणि त्यांनी मला छानसा असा डेकोरेशनचा फोटो पाठवलेला आहे. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि अष्टविनायकाचं दर्शन त्या फोटोमध्ये घडतं आहे. नीलांबरी कुलकर्णी यांचा सुद्धा संदेश आलेला आहे. त्या म्हणतात आहेत की गाणी छान ऐकवत आहे, श्रोत्यांना सहभागी करून घेण्याची पद्धत आवडते. अरे वा, धन्यवाद. प्रकाश शिंदे म्हणत आहेत की छान माहिती देत आहात, अप्रतिम बर गाणी ऐकवतात, धन्यवाद. श्रीराम साने म्हणत आहेत की वांद्रे सरकारी कॉलनीत ऐकलेलं वसंत आजगावकर यांचं 3-4 दिवस चाललेलं गीत रामायण आणि पडद्याच्या दोन्ही बाजूंनी पाहिलेले सिनेमे हे, त्यात तर गंमतच होती, नाही का. शुभलक्ष्मी मस्तकार म्हणत आहेत की गिरगावच्या राजाचा गिरगावात सर्व गणपतीचा राजा मानला जातो, त्याची मूर्ती खूप सुंदर आणि भव्य असते आणि त्याचं डेकोरेशन आणि रोषणाई उत्कृष्ट असते आणि गणपतीच्या दर्शनासाठी भाविक रांगेमध्ये उभे असतात असं तिथे वातावरण प्रसन्न असतं. खरंय. श्रीपाद जोशी म्हणतात आहेत की बरं, त्यांनी स्वागत केलेलं आहे, धन्यवाद. अशोक पाटील म्हणतात आहेत की काल 1.5 दिवसांच्या त्यांच्या घरातल्या गणपतीचं विसर्जन करून मुंबईत ते आले, कालच कार्यक्रम खूपच सुंदर सादर करतात. बरं, बाल्यानृत्याचा त्यांनी व्हिडिओसुद्धा मला पाठवलेला आहे. त्याचबरोबर वसुमती ठोसर यांचा दूरध्वनी आला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या नवीन सुनबाईने, धाकट्या सुनबाईने जसं नाटकाचा सेट असतो तसं डेकोरेशन केलेलं आहे आणि दुसऱ्या ज्या सुनबाई त्यांनी छान अशी रांगोळी काढली होती आणि खूप छान त्यांना वाटलं आहे. अशाच काही तुमच्या आठवणी असतील घरच्या गणपतीबद्दल किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल तर मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245-41-32 आणि 45-15-41-33. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86-57-66-10-71.

0: नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz.
1: चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम सुरे रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. रवींद्र कदरेकर यांनी मला संदेश पाठवलेला आहे की लक्ष्मण हरी अजिंक्य ज्यांनी भाऊचा धक्का बांधला, त्यांनी आपल्या गिरगावच्या घरी 1845 साली पहिला गणपती आणला आणि त्यांनी त्यावेळी ज्या चांदीच्या टेबलाची, नाण्यांची, आरसा आणि इतर सामग्रींनी जी आरास केली होती, तीच आरास अजिंक्याची 6वी पिढी आपल्या आत्ताच्या दादरच्या हिंदू कॉलनीतील घरात गेली 181 वर्ष करत आहे. अरे वा, त्यांनी मला सुंदरसे असे फोटोसुद्धा पाठवलेले आहेत. नीलांबरी कुलकर्णी, लहानपणी बाबा पेटी वाजवायची आणि घुंगरू आणलं होतं आणि आई गाणी म्हणायची, त्यावर बहिणी गणपतीपुढे नाचायच होती, गंमत होती, किती छान ना. वासंती पुरंदरे म्हणतात आहेत की 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, सवासणं आणि गौरीच्या सणानिमित्त जेवायला बसले आणि भात लावायचा विसरल्या त्या आणि 15 मिनटं थांबावं लागलं जेवणासाठी. अशा पण गमती जमती असतात मंडळी. आणि मला मोदकाचा फोटो पाठवलेला आहे पण त्यांचं नाव बंडूकाका जोशी. बर सुंदरसा मोदकाचा फोटो मला त्यांनी पाठवलेला आहे. त्यानंतर मला दूरध्वनी आला होता ज्योती यांचा की त्याच्या घरी गौरीची तयारी सुरू आहे, आज गौरीचं आगमन होणार आहे आणि पूजेची तयारी सुरू आहे आणि त्यांच्यासुद्धा सुंदरशा आठवणी आहेत गौरी गणपतीच्या. त्यानंतर मार्कंड निचिते यांचा दूरध्वनी आला होता आणि ते म्हणतात आहेत की जी गणपतीची मूर्ती होती त्यांच्या घरी बसवलेली, यावर्षी ती दगडूशेठ हलवाईची प्रतिकृती होती आणि फार सुंदर त्यांना यावर्षी वाटलं आहे. मेधा यांचा सुद्धा दूरध्वनी आला होता आणि लहानपणीची आठवण त्यांनी सांगितली की काकांकडे ते त्या जायच्या गणपतीला आणि तेव्हा ना ताडपत्री घालायची पद्धत होती आणि पावसाचा असा भरपूर असा आवाज यायचा, त्यामुळे झोप लागायची.

असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्याही काही आठवणी प्रसंग आणि गमती जमती असतील तर मला दूरध्वनी क्रमांकावर सांगा. 02-2-45-15-41-32 आणि 45-15-41-33 व्हॉट्सअप क्रमांक आहे. 86-57-66-10-71.

मंडळी, तुमच्या घरच्या गणपतीबद्दल बोलताना एक आस्था दिसत होती आणि लाडक्या बाप्पाबद्दलचं प्रेमही जाणवलं. मुंबईचं चाकरमानी या गणेशोत्सवात कोकणात गावी गेलेलं आहे आणि गणेशोत्सवातले हे दिवस सुखा समाधानात जातात. आपण पुढे याबद्दल बोलूच. सध्या वेळेची मर्यादा असल्यानं इथं थांबूया. मी तुमचा आर्जमित्र गोपी भोसले, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात इथंच थांबतो. एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि गाण्यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि त्यानंतर ठीक 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

0: एकोणऐंशीव्या मुक्तिदिनानिमित्त मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. एकोणीसशेवा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा होतोय. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये आज यानिमित्त ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यंदा वर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहितीये की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं. मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हुतात्मा स्मारक परिसरात राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते, तर लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते, तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मराठवाड्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये, शाळा महाविद्यालयांमध्ये तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांतर्फे मुक्तीदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिरं, प्रभात फेऱ्या, कार्यशाळा याचा समावेश होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलंय. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटे दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय जाहीर केला. मुंबई दौराही त्यांनी रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, पण तो देताना दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये असं मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये व्यक्त केलंय. ओबीसी समाजाचे हक्क कमी करून जर सरकार कोणताही निर्णय घेणार असेल तर त्याला विरोध करू अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठवाड्यात यंदाही पाऊस कमी झाल्यामुळे पिकं धोक्यात आहेत. चाऱ्याची समस्या गंभीर आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने जाहीर केलेल्या 66,000 कोटीच्या पॅकेजपैकी फक्त 13,000 कोटी रुपये आतापर्यंत दिलेत. दुष्काळ जाहीर करून निधी द्यायचा नाही ही मराठवाड्याच्या जनतेची दिशाभूल आहे अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या NCMC कार्डधारक प्रवाशांना आता भीम ॲपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर

0: नंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता नसेल तर मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येईल. या सुविधेचा वापर करण्यासाठी एनसीएमसी कार्डच्या मागचा क्यू आर कोड भीम ॲपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागेल. क्यू आर कोड स्कॅन केल्यावर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉपअप करता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारने मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावर शुभेच्छा संदेश दिले आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांनीही मोदी यांचं अभिष्टचिंतन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालंय. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावाशेवा अटल सेतूविषयी माहिती.
2: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
0: केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केलाय. नवीन दर लागू झालेत. पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयावरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आलाय. तर ATF निर्यात शुल्क 19 रुपयावरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलंय. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रतिलिटर करण्यात आलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 79व्या मुक्तीदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमीकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. आणि आज सप्तरंगी सात या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या सोबत आहे. मित्रांनो, काय माहोल आहे ना सध्या मुंबईत. चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, जीएसबीचा बाप्पा, दादर, परळ, गिरगाव, गल्लीबोळात ढोल ताशांचा गजर सुरू झालाय. लोकल ट्रेनमधली गर्दी असो किंवा जे जे फ्लायओव्हरचं ट्रॅफिक, सध्या मुंबईत फक्त एकच आवाज घुमतोय, गणपती बाप्पा मोरया. आणि या मुंबईच्या उत्सवाचा आणि आपल्या मराठी सिनेमाचा खूप जुना घरोबा आहे. म्हणूनच आजच्या भागात आपण ऐकणार आहोत गणेशोत्सवावर आधारित मराठी सिनेमातली सुपरहिट गाणी. आणि आज झालंय गौरीचं आगमन, तर गाण्याची सुरुवात करूया ह्या सुंदरशा गीतानं.

मंडळी गणेशोत्सव म्हटलं की कोकणची आठवण येते ना. मुंबईकरांचं कसं असतं, वर्षभर मुंबईत लोकलच्या धक्काबुक्कीत धावायचं, पण गणपती आला की दादर मडगाव किंवा तुतारी एक्सप्रेस पकडून थेट कोकण गाठायचं. पण जे मुंबईत थांबता त्यांच्यासाठी मुंबईचा बाप्पा हाच सर्वस्व असतो. जेव्हा मुंबईतल्या बाप्पाचा आणि सिनेमाचा विषय निघतो तेव्हा सर्वात पहिलं नाव येतं, ते म्हणजे 1979 अजरामर चित्रपट अष्टविनायक. गिरगावच्या जुन्या चाळींमध्ये जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा थिएटरबाहेर नारळ फोडले गेले होते. सचिन पिळगावकरांचा अभिनय आणि अष्टविनायकाची ती यात्रा आजही आपल्या मनात घर करून आहे. चला ऐकूया ह्या चित्रपटातलं हे अजरामर गाणं.

प्रथम तुला वंदितो। हे गाणं ऐकलं ना की शांत सकाळची आठवण येते। अष्टविनायक चित्रपट तुम्ही पाहिला असेल बऱ्याच जणांनी, आणि त्या चित्रपटामध्ये ना एका नास्तिक माणसाचा आस्तिक होण्याचा प्रवास खूप सुंदर दाखवला आहे। मंडळी, आपल्या आजूबाजूलाही असे बरेच लोक असतात जे काही मानत नाहीत, पण गणेशोत्सवात मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत रात्र जागून बाप्पाची सेवा करतात। बाप्पाची हीच भक्ती आणि ताकद आपल्याला कोणत्याही संकटाशी लढायला शिकवते, आणि मनात श्रद्धा असेल तर आपल्या मेहनतीला यश मिळतच, नाही का? याच चित्रपटातलं पुढचं गाणं, जे आजही लालबाग परळच्या प्रत्येक गल्लीतल्या लाऊडस्पीकरवर वाजत असतं, ते आता आपण ऐकणार आहोत।

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: चाललेली. नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो.
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. मुंबईचा गणेशोत्सव आणि त्यातली मंडळांची स्पर्धा म्हणजे जरा हटके विषय. परळ, लालबाग, काळाचौकी भागातल्या दोन गल्ल्यांमध्ये कोणाचा गणपती मोठा आणि कोणाची सजावट भारी यावरून लागणारी चुरस अवधूत गुप्ते यांनी मोरिया या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर आणली होती. दोन मंडळातली ही स्पर्धा थांबवून गणेशोत्सव अधिक चांगल्या पद्धतीने कसा साजरा होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं, नाही का? कार्यकर्त्यांचे वाद, पोलिसांची धावपळ आणि अखेर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत एकत्र येणारे मुंबईकर, हे सगळं या पुढच्या गाण्यातून अचूक टिपलंय. ऐकूया हेच एनर्जीनं भरलेलं गाणं.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम।
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह।
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू।
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
2: मंडळी, मोरिया या चित्रपटातलं गाणं तुम्ही ऐकलं मगाशी, आणि काय एनर्जी आहे ना या गाण्यात, पाय थिरकायला लागले ना। पण मुंबईकरांनो, आज ज्या गिरगाव चौपाटीवर आपण बाप्पाच्या विसर्जनाला लाखोच्या संख्येनं एकत्र येतो, त्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली हे जर अनुभवायचं असेल तर 2015 आलेला लोकमान्य एक युगपुरुष हा सिनेमा नक्की पाहावा लागेल। सुबोध भावे यांनी लोकमान्य टिळकांची भूमिका यात केली आहे, आणि ब्रिटिशांच्या काळात भारतीयांना एकत्र आणण्यासाठी मुंबई आणि पुण्यात त्यांनी हा उत्सव कसा सुरू केला हा इतिहास प्रत्येक मुंबईकरांना जाणून घेतला पाहिजे। चला याच चित्रपटातलं एक गाणं ऐकूया।

मित्रांनो, खेतवाडीच्या गल्ल्यांमध्ये फिरताना लहान मुलांचे छोटी छोटी गणपती मंडळं पाहिली की खूप कौतुक वाटतं. लहान मुलांसाठी बाप्पा हा देवापेक्षा त्यांचा चांगला मित्र असतो. त्याला ते आपल्या मनातल्या सगळ्या गुप्त गोष्टी सांगतात, सगळे सिक्रेट्स सांगतात. आणि बाप्पाच्या याच बालपणीच्या गोष्टी आणि त्याचे पराक्रम सांगणारा बाळ गणेश हा सुंदर ॲनिमेटेड चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. आय एम शुअर लहानपणी तुम्ही हा सिनेमा नक्की पाहिला असेल. आपल्या लहानपणीच्या या गोड आठवणी कधीच पुसता येणार नाहीत. ती धमाल मस्ती अगदी म्हातारे झालो तरी आठवत राहते. चला, आपल्या बालपणात घेऊन जाणारं एक छानसं गाणं ऐकूया.

मंडळी मुंबईतल्या चाळ संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे. तिथे सण फक्त एका घरात नाही तर अख्ख्या चाळीत साजरा होतो. पण वाढत्या मुंबईसोबत कुटुंब विखुरली गेली आहेत. कोणी डोंबिवलीला गेलंय, कोणी विरारला, तर कोणी थेट परदेशात. पण गणपतीच्या या दिवसांमध्ये सगळे एकत्र येतात. अशाच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट म्हणजे व्हेंटिलेटर. बापाच्या आगमनाच्या वेळी घरातले आजोबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात, पण त्या निमित्तानं संपूर्ण मुंबईत आणि बाहेर पसरलेलं त्यांचं आवाढव्य कुटुंब एकत्र येतं. त्यांच्यातले रुसवे फुगवे आणि नात्यांची कथा खूप काही सांगून जाते. ऐकूया याच चित्रपटातलं हे गणपतीचं गाणं.

मंडळी, नात्यांची वीण किती घट्ट असते हे या गाण्यातून आणि चित्रपटातून समजतं. गणपतीच्या दिवसांमध्ये पहाटे पहाटे दादरच्या फुलांच्या मार्केटमध्ये गेलेले लोक आणि तिथं दरवळणारा सुगंध म्हणजे निव्वळ स्वर्ग. मुंबईकर किती थकलेला असला तरी बाप्पाच्या सेवेसाठी तो नेहमीच तत्पर असतो. अशीच बाप्पावरची अढळ भक्ती आणि एका मुलाच्या कौटुंबिक संघर्षाची कथा विघ्नहर्ता महागणपती या चित्रपटात मांडली आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या चित्रपटाकडे, म्हणजेच 2015 आलेला वक्रतुंड महाकाय हा चित्रपट. हा सिनेमा मुंबईच्या गर्दीवर आणि सुरक्षेवर भाष्य करतो. गणेशोत्सवाच्या गर्दीत एका लहान मुलाला गणपतीच्या मूर्तीत बॉम्ब सापडतो आणि एका बाजूला मुंबई पोलिसांची धावपळ आणि दुसऱ्या बाजूला त्या लहान मुलाची बाप्पावरची निष्पाप भक्ती. हा चित्रपट प्रत्येक मुंबईकराच्या मनाला भिडतो.

वाह, काय कमाल वाटतंय. आज आपण मुंबईच्या गल्ल्यांमधून फिरून बाप्पाच्या मराठी सिनेमातल्या प्रवासाचा मनसोक्त आनंद घेतला. वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. बाप्पा आपल्याला आनंद देतो, मुंबईकरांना स्पिरिट देतो आणि मराठी सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच चांगले विचारही देतो. तुम्ही या गणेशोत्सवात यापैकी कोणता सिनेमा पुन्हा पाहणार आहात मला नक्की मेसेज करून किंवा फोन करून सांगा. 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि 4 तुम्ही संदेश टू सोल्जर्स हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम ऐकाल. मला इथंच थांबण्याची अनुमती द्या. उद्या 5 ते 8 मानसी आंबेडकर तुमच्यासाठी बहारदार कार्यक्रम घेऊन येणार आहे. बापाची छान भक्ती करा, खमंग मोदकांचा आनंद घ्या आणि ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. मराठी ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76 वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 मुदत देत उपोषण मागे घेतलं. बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेऊन मुंबई दौरा रद्द केला. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात आज ध्वजवंदनेसह विविध कार्यक्रम झाले. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं 2023 नंतर पहिल्यांदाच व्याजदरात 0.5% वाढ केली, त्यामुळे बँकेचा मुख्य व्याजदर आता सुमारे 3.9% पोहोचला आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. 3 मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या संपल्या, धन्यवाद. आणि ठीक 4 तुम्ही ऐकाल संदेश टू सोल्जर हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम. मला म्हणजेच RJ गोपी भोसलेला इथंच थांबण्याची अनुमती द्या. धन्यवाद.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स.
1: नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 79वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये आज ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं आहे. पाटोदा इथं सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केला. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. 79व्या मराठा मुक्ती दिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वे गाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 10:45 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6:00 बीडला पोहोचेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या NCMC कार्डधारक प्रवाशांना कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर केंद्रावर न जाता आता भीम ऍपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. यासाठी कार्डच्या मागचा QR कोड या ऍपच्या माध्यमातून स्कॅन करून टॉपअप करता येईल. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सेमिकॉन

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: वेलकम बैक दोस्तों, 6:05 हो गए हैं अब आप।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक उत्पादन आव्हानांसाठी भारत विश्वासार्ह आणि सज्ज, पंतप्रधानांचं सेमिकॉन 2026 परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन। सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे। राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत। देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ। राज्यभरात विविध उपक्रमांचं आयोजन। आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा T20 क्रिकेट सामना आज दिल्लीत होणार। आता सविस्तर बातम्या। भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगानं विस्तारित होत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते।
3: बीते एक दशक में भारत ने अपने ट्रांसमिशन नेटवर्क को भी एक्सपेंड किया है। साथियों, भारत में पावर इंफ्रास्ट्रक्चर का यह विस्तार हमारे सेमीकंडक्टर इकोसिस्टम के लिए भी एक बड़ी स्ट्रेंथ है। भारत हर वो कदम उठा रहा है जो हमें सेमीकंडक्टर इंडस्ट्री का एक प्रिफर्ड डेस्टिनेशन बनाए।
2: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहे असं ते म्हणाले। कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली। देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत आपलं उपोषण मागे घेतलं। जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटेच दाखल झालं। या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे। त्यानंतर झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत आपला मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं। जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे। जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे। मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मात्र एका समाजाला न्याय देताना ओबीसींच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासमोर सरकार झुकल्यानं ओबीसींचं मोठं नुकसान होणार असल्याची टीका त्यांनी केली। सरकारनं ओबीसींचं वाटोळं केलं असून ओबीसींचा हक्क कमी करण्याच्या निर्णयाला विरोध राहील असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, नागपूरमधील वाढती गुन्हेगारी आणि गणेश मंडळांकडून पोलिसांकडून पैसे मागितल्याच्या आरोपांवरूनही वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील उर्वरित 21 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याला शासनानं मान्यता

0: दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन मिळून त्यांच्या रोजगार आणि उपजीविकेच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा तसंच अमरावती विभागातील अमरावती, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांसह पुणे, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांचा समावेश आहे. भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरतीसाठी 3 ते 16 ऑक्टोबर दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर इथल्या तालुका क्रीडा संकुलात भरती रॅलीचं आयोजन करण्यात नागपूर सेना भरती कार्यालयाच्या वतीनं आयोजित या रॅलीत ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा सीईई यशस्वी झालेल्या पात्र उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील उमेदवारांचा यात समावेश आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून मूळ कागदपत्रांसह प्रवेशपत्रावरील निर्धारित तारीख आणि वेळेनुसार उपस्थित राहावं असं आवाहन सेना भरती कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलंय.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज 79वा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन साजरा होतो आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
2: मी आज त्या शेतकऱ्यांना, आमच्या सर्व कास्तकारांना या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं सरकार हे तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून आमच्या जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या सेवेनिमित्त भाजपाच्या महिनाभर चालणाऱ्या सेवा संकल्प अभियानाला आज प्रारंभ झाला. अभियानाच्या पहिल्या दिवशी देशभर सेवा दिवस साजरा करत रक्तदान शिबिर घेण्यात आली. नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्या हस्ते पक्ष मुख्यालयात रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं. हे अभियान 17 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत श्रीगणेशा आरोग्याचा आणि स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्यानं काल रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. महापौर नीता ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ विपिन यांनी रक्तदान करून उपस्थितांना या सेवा कार्यासाठी प्रोत्साहित केलं. सेवा संकल्प अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांनी समन्वयानं नियोजन करावं अशा सूचना नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणाऱ्या अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तालुका स्तरावर सेवा सेतू शिबिरांचं आयोजन करून पात्र नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ त्वरित उपलब्ध करून द्यावा असे निर्देश त्यांनी दिले. तसंच प्रत्येक तालुक्यात किमान एका ठिकाणी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश दिले आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांनीही मोदी यांचं अभिष्टचिंतन केलंय. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद का दिया हा विशेष उपक्रम देशभरात राबवला जातो आहे. हा उपक्रम म्हणजे आपुलकीचा विशेष भाव असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलंय. या उपक्रमानं आपल्याला मनापासून स्पर्श केल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक आशीर्वाद भारताची अधिक समर्पण भावनेनं सेवा करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करतो असं मोदी यांनी नमूद केलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज संध्याकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान प्रत्येकजण आपल्या घरी आशीर्वाद का दिया प्रज्वलित करूया आणि पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्य दीर्घायुष्य

तसंच मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करूया असं आवाहन केलंय. आशीर्वाद कधी या अभियानाअंतर्गत आज संध्याकाळी 6:30 नागपूरच्या अजनी मेट्रो स्टेशन इथं 500 लाभार्थींच्या हस्ते दीप प्रज्वलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम होणार आहे. देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियान सुरू झालं. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाची संकल्पना स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत अशी आहे. या काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. दरम्यान आकाशवाणी नागपूर इथंही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या अभियानाअंतर्गत स्वच्छतेची शपथ घेतली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज दिल्ली इथं 7:30 सुरू होईल. भारतानं मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. हवामान. आगामी काही तासांसाठी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. या दरम्यान विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक उत्पादन आव्हानांसाठी भारत विश्वासार्ह आणि सज्ज. पंतप्रधानांचं सेमिकॉन 2026 परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. राज्यभरात विविध उपक्रमांचं आयोजन. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा T20 क्रिकेट सामना आज दिल्लीत होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागं. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची CBSEला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदनानंतर ते बोलत होते. या प्रकल्पासाठीचा अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचं सांगून ते म्हणाले की पुढच्या 7 वर्षात उल्हास नदीतून 70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आलं की मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, शासन त्याच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहितीये की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. NDRFची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: मुक्तीसंग्रामात प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना त्यांनी अभिवादन केलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात मराठवाड्यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री या नात्यानं बीड इथं तिरंगा फडकावला. नांदेड इथं अतुल सावे, धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक, हिंगोलीत नरहरी झिरवळ, परभणीत मेघना साकोरे बोर्डीकर या पालकमंत्र्यांच्या हस्ते तर जालन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. 79व्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वेगाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 10:45 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6:00 बीडला पोहोचेल. लातूरमध्ये पाणी टंचाई आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, सिंचन प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी विशेष पथकं गठीत करून कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागितलं.

घेतलं. दरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटेच दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि सुरेश धस यांचा समावेश होता. त्यानंतर झालेल्या चर्चांती दरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान मनोज दरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या

सीबीएसईच्या इयत्ता 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू केलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे, तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या त्रिसदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्तानं मुंबईत लोकभवनात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या केसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. रत्नागिरीत आज आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं, तसंच वृक्षारोपण झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधल्या महिला आणि बालरुग्णालयात पोषण आणि अनिमिया जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पोषण आहाराचं महत्व अधोरेखित करण्यासाठी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात आज रॅली आयोजित करण्यात आली होती. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र तसंच मंजुरीचे आदेश देण्यात आले. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांचा मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टूल किट वाटप तसंच बँक कर्ज मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं. धुळ्यात सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं. या चित्ररथाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच आरोग्य, बालविवाह प्रतिबंध आणि व्यसनमुक्ती याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हा परिषद सभागृहात सेवा संकल्प तसंच स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात झाली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवारात आज यानिमित्तानं स्वच्छ भारत अभियानाचं बोधचिन्ह साकारणारी भव्य मानवी रांगोळी साकारण्यात आली.
0: एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का, अशी विचारणा न्यायमूर्ती जयमल्य बागची यांनी केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी सुरू झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का, अशी विचारणा न्यायालयात

न आज केली. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का अशी विचारणाही बागची यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यावर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखर यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. भारताविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या 3रा आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. UGC नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट CSIR UGC नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची JEE मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेतली जाईल. 31 जानेवारी ही तारीख राखी दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय, शैक्षणिक, वैधानिक, व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातल्या शाळांना भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी कोसा, आलेंगा, कोहका आणि डुम्मी इथल्या जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. त्यानंतर या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी दिपके यांनी केली. जळगाव जिल्ह्यात शिरपूर चोपडा महामार्गावर सावेर गावात भरधाव ट्रकनं दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरच्या 4 जणांचा मृत्यू झाला. मृत 4 ही मध्य प्रदेशातले रहिवासी असून रोजगारासाठी शिरपूर तालुक्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागं. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची CBSEला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यूपीआयद्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा

0: अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विशेष उपाययोजना. देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन. टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय. टाटा ट्रस्टचा विरोध. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या 3rd T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी. अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक. UPI द्वारे 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम वस्तू खरेदीसाठी व्यापाऱ्यांना दिल्यावर लागणाऱ्या शुल्काचा भुर्दंड ग्राहकांना द्यावा लागणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालय विशेष उपाययोजना करणार आहे. याअंतर्गत UPI सुविधा पुरवणाऱ्या विविध कंपन्या आणि इतर संबंधितांसोबत अर्थमंत्रालयानं चर्चा सुरू केली आहे. या शुल्काची वसुली ग्राहकांकडून करू नये असं NPCI नं यापूर्वी स्पष्ट केलंय. तसंच ही शुल्क वसुली ग्राहकांकडून होणार नाही याकडे लक्ष देण्याचे आदेश केंद्र सरकारनं बँकांना दिले आहेत. UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांवर MDR लादल्यानं रोखीनं होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण वाढणार नाही असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्रालयानं व्यक्त केला आहे. UPI द्वारे होणाऱ्या एकूण व्यवहारांमध्ये व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्याच्या व्यवहारांचं प्रमाण केवळ 4% आहे याकडे मंत्रालयानं लक्ष वेधलं आहे. MDR वर GST द्यावा लागल्यानं महागाई वाढेल ही शक्यताही मंत्रालयानं फेटाळली आहे. ही GST ची रक्कम व्यापाऱ्यांना इनपुट क्रेडिट टॅक्सच्या माध्यमातून परत मिळेल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगानं विस्तारत असून यामधून नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमीकॉन योजनेच्या 2rd टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. विकसित भारत जी रामजी योजना विकसित गावांच्या उभारणीत कसं योगदान देऊ शकते याचा संबंधित अधिकाऱ्यांनी शोध घ्यावा असे निर्देश केंद्रीय ग्रामविकास कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले आहेत. ते आज विकसित भारत जी रामजी योजनेवर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करत होते. CBSEच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. CBSEच्या 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे. तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या 3-सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. UGC नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट CSIR UGC नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची JEE मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेण्यात येईल. तसंच 31 जानेवारी ही तारीख राखीव दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय शैक्षणिक वैधानिक व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का अशी विचारणा न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का अशी विचारणाही बाक्षी यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशामधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात यानिमित्त सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवनात आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित केला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल परिसरात दीप प्रज्वलन सोहळ्यात भाग घेतला. यावेळी ते म्हणाले,
2: जिस समर्पण भाव के साथ दिन रात प्रयास करके परिश्रम करके उन्होंने अपने हमारे सबके जीवन में आपके हमारे जीवन में सरलता सुविधा लाने का काम किया है उसके प्रति हमारा धन्यवाद भी, शुभकामनाएं भी, आशीर्वाद भी.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विकसित भारताचं स्वप्न लवकरच साकार करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातल्या कार्यक्रमानंतर म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातल्या मोठ्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसेस, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, विविध देशांचे राजदूत यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखरन यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. टाटा ट्रस्टनं मात्र चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाचा हा ठराव बेकायदेशीर असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केलंय. टाटा सन्सच्या बैठकीत त्यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केलं, मात्र बहुमतानं हा ठराव मंजूर झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीच्या जोडीनं तडाखेबंद फलंदाजी करत 6 षटकात 100 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत शतक पूर्ण केलं, 108 धावा करून तो बाद झाला. त्यानं 11 षटकार आणि 9 चौकार लगावले. मात्र त्याच्यानंतर फलंदाजीसाठी आलेला तिलक वर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनही बाद झाला, त्यानं अर्धशतक पूर्ण केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 13 षटकात 2 बाद 164 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युपीआयद्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विशेष उपाययोजना. देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन. टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय. टाटा ट्रस्टचा विरोध आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी. अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार मंडळी. सकाळचे ठीक 5:03 होत आहेत. वंदन कार्यक्रमात तुम्हा सर्वांना मानसी आंबेडकरचा सप्रेम नमस्कार. आज आहे 18 सप्टेंबर शुक्रवार आणि तुमची सकाळ सुरू झाली आहे FM रेनबो सोबत.

घेणार आहोत, वेगवेगळ्या मूर्तींबद्दल वंदन कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या माहितीचा खजिना घेऊन तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबेडकर, आणि कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲपचा क्रमांक आहे 8657661071, म्हणजे 86 57 66 10 71, किंवा थेट बोलायचं असेल तर डायल करा 45 15 41 32 किंवा 45 15 41 33 यांपैकी कोणत्याही एका क्रमांकावर. आज छान छान गाणी ऐकूया, भरपूर काही बोलूया आणि जाणून घेऊया वेगवेगळ्या गोष्टी गौरी आणि गणपती दोघांच्याही बद्दल.

मंडळी घरोघरी काल गौरी आल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागतसुद्धा झालं. घरोघरी याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती असतात. कुठे गौरी बसवायच्या, कशा बसवायच्या, याचं प्रत्येक घराचं एक गणित वेगळं असतं आणि वर्षानुवर्ष सुरू असलेल्या परंपरांच्या नुसारच त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी

0: गणपती बाप्पाला गोडाचं नैवेद्य पण गौरींना तिखटाचं नैवेद्य असतो. काही ठिकाणी असंही पाहिलं जातं की अर्ध्या अर्ध्या भागामध्ये म्हणजे अगदी पडदा धरून नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी असं असतं की खुर्चीमध्ये बसलेली मोठी एकच गौराई असते, काही ठिकाणी दोन गौऱ्या असतात, काही ठिकाणी खड्यांच्या गौरी असतात, तर काही ठिकाणी मुखवट्यांच्या गौरी असतात. कुठल्याही प्रकारे असो पण उदंड धनधान्य समृद्धी घेऊन येणारी ही देवता आपल्या घरी गणपती बाप्पाच्या सोबतीने येते. तिचं पारंपरिक स्वागत काहीसं असं होतं.
1: आला महिना भादुल्याचा गवर फुलली डोंगराला, गवरी भवती पिंग घाली नाद भवऱ्या भिंगराला, मावळ तिकून सुटला वारा थांबल नाही बाय पाऊस धारा, दिस बुडायाचा दिसल बाय माहेराला, दिस बुडायाचा दिसल बाय माहेराला.

0: मांजाच्या पाऱ्याला सुटला वारा, थांबल्या नाही बाई पाऊस धारा, दिस बुडाया लाला जेवाया चल ग गौरा, दिस बुडाया लाला जेवाया चल ग गौरा।
1: या आणि अशा छान छान पारंपरिक गाण्यांनी आपण सजवतो आहोत आपली गवर, तिला घर अख्खं दाखवतो आणि तेव्हा तिला विचारतो की आलीस का गौराबाई, इथे काय आहे, उदंड आहे। या आणि वेगवेगळ्या पद्धती तुम्हालाही असते अशा माहीत असतील तर त्या मला जरूर लिहून पाठवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून। आणि छान छान गाण्यांच्या सोबत आज आपण घरोघरी असणाऱ्या गौरी आवाहन आणि गौरी जेवणाच्या वेगवेगळ्या पद्धतींच्याबद्दलही बोलूया। त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय ठिकाणी जिथे गौरीपूजन काय असतं हे माहितीही नव्हतं, तिथेही आता ते पोचलेलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया। आणि वंदन कार्यक्रमामध्ये आता जाऊया पुढच्या गाण्याकडे।

काही ना काही उत्सव किंवा सणांच्या निमित्ताने श्रावण सुरू झाल्यापासूनच एकत्र येणं, पावसाचं एकत्र मिळून आनंद घेणं, पावसामध्ये म्हणजे तो त्याच्या सरी वरखाली कशाही बरसत असल्या तरीसुद्धा एकत्र येणं काही कमी होत नाही. एकत्र आल्यानंतर काही ना काहीतरी छान छान गोष्टी करणं ही एक पद्धत म्हणून, एक संस्कृती म्हणून रुजताना किती महत्त्वाची असेल. जेव्हा आपण अगदी जंगलामध्ये राहत असू त्यावेळेला तर विखुरलेले असताना आपण समाजशील कसे होऊ शकलो असतो, आणि म्हणून कदाचित आपल्या पारंपरिक सणांना जास्त महत्त्व आहे. हळूहळू अनेक सांस्कृतिक सण प्रत्येक महिन्यामध्ये आणि वर्षाच्या प्रत्येक काळामध्ये यायला लागले, जेणेकरून सामाजिकही अभिसरण आणि आर्थिक अभिसरण सतत होत राहावं. आपल्याकडे गणेश चतुर्थी हा ह्याच परंपरेतला सगळ्यात मोठा सण आहे. घरोघरी गणपतीचं आगमन किती थाटात केलं जातं बघा, म्हणजे गणपतीच्या मागून येणाऱ्या गौरींचं महत्त्वसुद्धा काही कमी नाही आहे. अनेक ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये गौरी नसतात, अगदी खड्यांच्या किंवा उभ्या गौरी जरी नसल्या तरी अनेक ठिकाणी आजसुद्धा पानांच्या गौरी पण असतात. इंदईच्या फुलासह त्याची वेल आणली जाते आणि हळदी कुंकवाचं फूल असं ज्याला म्हणतात त्या फुलाची पानांची गौरी म्हणून पूजा करायची, म्हणजे निसर्गातनं जे आपल्याला मिळालंय त्याच्याप्रती एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करायची असा त्याचा अर्थ असतो. आणि भाद्रपद महिन्यामध्ये हे गौरींचं व्रत ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी ज्या येतात त्या नावाने प्रसिद्ध आहे. हे निश्चितच त्यांच्यामधले काही ऋणानुबंध असतात ते दाखवणारं व्रत आहे. महाराष्ट्रामध्ये बहुतांश सगळ्या भागामध्ये गौरी गणपती असतातच आणि त्यांना नावंही वेगवेगळी असतात. रत्नागिरी भागामध्ये आणणाऱ्या गौरींची पद्धत वेगळी, सिंधुदुर्गामध्ये वेगळी, रायगडमध्ये वेगळी. रायगडमध्ये तर आपण पाहतो की डोक्यावरून बसलेल्या गौरींच्या मूर्ती आणल्या जातात, त्या नाचवत आणायच्या असतात. एकही मिनिट हात न लावता 2-2.5 तास डोक्यावर गौरी घेऊन, म्हणजे त्या शाडूच्या मातीच्या मूर्ती असतील तर साधारण 8-1 किलोच्या असू शकतात, पण त्या डोक्यावरती घेऊन त्यांना एकदाही हात न लावता मोठी मिरवणूक घेऊन सगळ्या महिला गावामध्ये गौरी घेऊन येतात. खरं म्हणजे आपल्या घरामधले ह्या सगळ्या ज्या वावरणाऱ्या गौराया आहेत त्यांच्यासाठीचा हा साजरा करण्याचा सण आहे. आपल्या घरातल्या स्त्रीत्वाची पूजा या निमित्ताने करावी. एक प्रचंड सर्जनशक्ती असलेल्या मातीची पूजा आहे ही, आणि त्यामुळे या एकूण सगळ्या इकोसिस्टीमला या एकूण पद्धतीला आपण कृतज्ञतेने पाहावं म्हणून ही योजना आपल्या शहाण्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवली असावी का. खरंच आहे, कारण भगिनी आणि मुख्य म्हणजे माता म्हणून, गणपतीचीही पत्नी म्हणून काही ठिकाणी गौरी आपल्याला वावरताना दिसतातच की कधी त्या लक्ष्मीच्या रूपात कधी पार्वतीच्या स्वरूपात असतात. म्हणून नक्की गौरी कोण याचा शोध आपण जर घ्यायला गेलो तर निसर्गातल्या मातीपासून तयार झालेल्या गणपती बाप्पा आणि तिची सर्जक शक्ती यांनाच ही वेगवेगळी स्वरूपं बहाल गेलेली आहेत असं आपल्याला दिसतं. तुम्हाला काय वाटतं ते मला जरूर कळवा 8657661071 या आपल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर. आणि आता जाऊया पुढच्या गाण्याकडे.